same. Kushtima. Bate kakame ana. Ye bhi samajh lo. Bate nahi aayegi. Bate aayegi. Lekin apna lakshar mein lana hai. Ghabrana nahi. Jaise abhi kehte hai ki Brahma Kumariya pavitrata ka bahut paath padhati, aise prasiddh ho ki Brahma Kumariya क्रोध मुक्त बना दी. क्योंकि क्रोध से मुक्त होना सब चाहते तनाव होता है ना, तो तनाव पैदा होता है. Isso é saber.